आजमी शापमुक्त झाले. सती अहल्येनं या उद्गाराने कृतज्ञता व्यक्त केल्यावर श्रीरामाने गौतमाश्रमात थोडी विश्रांती घेतली आणि मुनिजनासह ते परत मार्गस्थ झाले. जनकाच्या मिथिला नगरीत पोचताच जनकानं अतिशय आनंदानं त्यांचं स्वागत केलं. मुनिजनासह असलेले दोघे कुमार हे अयोध्यापती दशरथाचे पुत्र आहेत हे कळताच राजर्षी जनकाच्या आनंदाला सीमा राहिली नाही. दशरथाचे हे परमप्रतापी पुत्र तुझ्याकडे असलेलं विशाल शिवधनुष्य पाहण्यासाठी आले आहेत असंही विश्वामित्रांनी जनकाला सांगितलं. सहस्रावधी राजे प्रत्यक्ष पाहत असता मल्ला करवी ते धनुष्य जनकानं दरबारात आणविलं. राम लक्ष्मणांनी त्या थोर धनुष्याला नम्रपणे प्रणाम केला. श्रीरामाने ते धनुष्य उचलण्याची अनुज्ञा मागितली. जनकानं अवश्य म्हटलं. श्रीरामाने ते धनुष्य लीलया उचललं. प्रत्यंचा लावण्यासाठी महाबाहू श्रीराम ते धनुष्य

वाकवू लागले, तो वीज कडाडल्यासारखा प्रचंड नाद झाला. ते धनुष्य मधोमध भंग पावलं. ते लोकविलक्षण दृश्य पाहून जनकाला अत्यानंद झाला. आपली पाळलेली पुत्री वीर्य शुल्का सीता त्या महावीराला देण्याचा निश्चय जनकानं बोलून दाखवला. विश्वामित्राने ते मान्य केलं. यथाकाली श्रीरामाचा भूमिकन्या सीतेशी विवाह झाला. आपल्या भ्रातृकन्या अनुक्रमे उर्मिला, मांडवी आणि श्रुतकीर्ती याही जनकानं लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांना दिल्या. अवर्णनीय समारंभ झाला. प्रथम पराक्रमासाठी प्रासादाबाहेर पडलेले राम लक्ष्मण आपल्या नववधूसह अयोध्येला परत आले. ते जाऊन महिने लोटले तरी मिथिलेचे भाटचारण सीता स्वयंवराचं गीतच पुन्हा पुन्हा आळवीत होते, पुन्हा पुन्हा आळवीत होते. आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे, आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे, स्वयंवर झाले सीतेचे. श्रीरामानी सहज उचलिले धनु शंकराचे, पूर्ण जाहले जनक नृपाचा हेतु अंतरीचे. उभे ठाकले भाग्य सावळे समोर दुहितेचे, आकाशाशी झडले नाते धरणी मातेचे, स्वयंवर झाले सीतेचे. मुग्ध जानकी दुरुन न्याहळी राम धनुर्धारी, मुग्ध जानकी दुरुन न्याहळी राम धनुर्धारी, नयना माजी एक वटुनिया निज शक्ती सारी. फुलू लागले फूल हळूहळू गाली लज्जेचे, स्वयंवर झाले सीतेचे. उंचा उनिया जरा पापण्या पाहत ती राही, उंचा उनिया जरा पापण्या पाहत ती राही, तडिता घाता परी भयंकर नाद तोच होई, तडिता घाता परी भयंकर नाद तोच होई. श्रीरामानी केले तुकडे दोन धनुष्याचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. अंधारुनिया आले डोळे, अंधारुनिया आले डोळे, बावरले राजे मुक्त हासता भूमी कन्या मनोमनी लाजे. तृप्त जाहले सचिंत लोचन क्षणात जनकाचे, स्वयंवर झाले सीतेचे. हात जोडूनी म्हणे नृपती तो, हात जोडूनी म्हणे नृपती तो विश्वामित्रासी, आज जानकी अर्पियली मी दशरथ पुत्रासी. आनंदाने मिटले डोळे तृप्त मैथिलीचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. पित्राज्ञेने उठे हळूती मंत्रमुग्ध बाला, पित्राज्ञेने उठे हळूती मंत्रमुग्ध बाला, अधीर चालती अधीर चालती अधीर तीहुनी हातींची माला, गौरवर्णते चरण गाठती मंदिर सौख्याचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. नीलाकाशी जशी भरावी उषप्रभा लाल, नीलाकाशी जशी भरावी उषप्रभा लाल, तसेच भरले रामांगी मधु नूपुर स्वरताल. सभा मंडपी मीलन झाले माया ब्रह्माचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. झुकले थोडे राम, झुकले थोडे राम, जानकी घाली वरमाला, झुकले थोडे राम, जानकी घाली वरमाला, गगना माजी देवकरानी करिती करताला. त्यांच्या कानी गजर पोचले मंगल वाद्यांचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. अंश विष्णूचा राम, अंश विष्णूचा राम, धरेची दुहिता ती सीता. अंश विष्णूचा राम, धरेची दुहिता ती सीता, गंधर्वांचे सूर लागले जय गीता गाता. आकाशाशी जडले नाते ऐसे धरणीचे, स्वयंवर झाले सीते.

हे कात्यायनी देवी, चंद्र सूर्य आणि अग्निरूप त्रण नेत्रोथी विभूषित आपनु आ सौम्य वदन सर्व प्राणी मात्र थी